गाने, ये गाने शुरू यार मी, ये रावु जीबा उशो का बने तो, फुटो बुरु, शरा गाने